0: काही आय बी नाही म्हणतो तर दुनिया सांगता येईल ओ म्हणतो प्रमाणाची विनंती नाही हा करतो आय बी प्रमाणे माने पण तो कुठे नसते हे तुम्हाला आत म्हणे ही म्हणे एका कथेचं बंधन एक म्हणे
1: Thank you.